0: సేవలకు సంబంధించిన హక్కులు 1987 సెక్షన్ 12 లీగల్ సర్వీసెస్ అథారిటీ యాక్ట్ ప్రకారం దేశ పౌరులు ఎటువంటి ఫీజు లేకుండా న్యాయ సహాయాన్ని న్యాయబంధు మొబైల్ యాప్ మరియు www.probono-dog.in ద్వారా పొందవచ్చు.
1: आकाशवाणीचं हे हैदराबाद केंद्र आहे. मध्यम लहरी 406.5 मीटर 738 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रसारित करीत आहोत आजचा आपला मराठी कार्यक्रम निशिगंध. सर्व रसिक श्रोत्यांना मेघना ढगूचा सप्रेम नमस्कार आणि आकाशवाणीची 90 वर्ष या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, आपल्या निशिगंध मराठी कार्यक्रमात हैदराबाद आकाशवाणी केंद्राचं प्रसारण दर सोमवारी आणि दर बुधवारी दुपारी 2:02 आपण ऐकू शकाल. श्रोते हो, यावर्षी आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 90 वर्षात आकाशवाणीनं जनतेला काय दिलं तर काय दिलं, माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि प्रबोधन हा खजिना आकाशवाणीने आपणा सर्व रसिक श्रोत्यांपुढे ठेवला आहे. अर्थात ही एक मर्मबंधातली ठेव आहे. मोठा खजिना अर्थातच आजीबाईचा बटवा जसा असतो त्याप्रमाणे छोटे छोटे कार्यक्रम किंवा एक मोठ्या प्रमाणावर व्यासपीठ प्रत्येक कलाकाराला आकाशवाणीनं उपलब्ध करून दिलेलं आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन आकाशवाणी गौरवशाली 90 वर्ष पूर्ण करीत आहे. आकाशवाणी ही सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे. श्रोते हो, आकाशवाणी म्हणजे सांस्कृतिक योगदानाचा मोठा ठेवा. गाणी, नाटक, कथा, कविता, कीर्तन, लोकगीतं, नभोनाट्य, दीर्घ नभोनाट्य, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत अशा अनेकविध कार्यक्रमांचा खजिना आणि यामुळेच आपण सर्वांचं मनोरंजन केलं जातं. अनेक महान गायक, लेखक आणि कलाकारांना आकाशवाणीनं आमंत्रित केलं आणि त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. आकाशवाणी गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल या श्रंखले अंतर्गत आजच्या 5व्या भागात प्रसारित करीत आहोत योगिनी फळणीकर यांची मेघना ढबू यांनी घेतलेली मुलाखत. ऐकूयात तर मग.

आकाशवाणी गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल या श्रंखले अंतर्गत आजच्या पाचव्या भागात आम्ही आमंत्रित केलं आहे योगिनी फळणीकर यांना. योगिनी फळणीकर.

0: केळकर आकाशवाणी स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: योगिनी फळणीकर ह्या आकाशवाणी हैदराबाद केंद्रात मराठी विभागात काही वर्ष नैमित्तिक उद्घोषिका म्हणून कार्यरत होत्या. सध्या महाराष्ट्र मंडळ, भगिनी मंडळ आणि मराठी ग्रंथ संग्रहालय येथे कार्यकारिणीत कार्यरत असून या संस्थेत वारंवार होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालनाची जबाबदारी अगदी उत्तमरित्या पार पडतात. योगिनी फळणीकर, आपण आकाशवाणी गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल हा कार्यक्रम आपल्या रसिक

0: दर्शन 72 साली आलं असं जरी गृहित धरलं तरी मग आमच्या लहानपणी आकाशवाणी हे एकच करमणुकीचं मनोरंजनाचं साधन असायचं. समजायला लागल्यापासनं अगदी सकाळपासून रेडिओ बाबा आणि काका लावायचेच कार्यक्रमांसाठी म्हणा बातम्यांसाठी म्हणा. मला तर इतकं आठवतं फिनोलेक्सची जाहिरात इतकी छान होती, झुळझुळवाणी खेळवा पाणी आणायचं कोणी सांगतो राणे अशी ती फिनोलेक्स पाईपची जाहिरात अजूनही आठवते. मग तिथपासून दिवस मावळेपर्यंत अगदी रात्रीपर्यंत विविधांगी कार्यक्रम कानावर पडायचेच. मुख्यत्वे एक उद्घोषिका म्हणायच्या कमलिनी विजयकरचा नमस्कार, ते एक नाव आता तुम्ही विचारल्यावर ठळकपणे आठवलं. तर असं मुंबई आकाशवाणी आणि विविध भारतीचे कार्यक्रम ऐकतच आमचं लहानपण गेलं.
1: तुम्ही आकाशवाणी हैदराबाद केंद्रात मराठी विभागात नैमित्तिक उद्घोषिका म्हणून कार्यरत होतात.
0: हो,
1: तर त्यावेळी तुमची निवड कशी झाली आणि कार्यक्रमांचं प्रसारण कसं होत होतं?
0: ती एक सुखद आठवण आहे. जसजसे मोठे होत गेलो किंवा मोठी झाले 10वी 11वीच्या सुमारास मला निवेदन सूत्रसंचालन या क्षेत्राविषयी आकर्षण वाटायला लागलं. वारंवार माननीय श्रीयुत सुधीर गाडगळजी नंतर श्रीमती मंगला खाडीलकर यांना ऐकतच मोठे झालो. तर असं वाटायचं आपण सुद्धा असं निवेदन सूत्रसंचालन केलं पाहिजे. पण असा काही स्कोप नव्हता कुठे की शाळा कॉलेजेसमधनं आम्ही कार्यक्रमांमधनं विशेष भाग घेतला नाही की आम्हाला सूत्रसंचालनाची संधीही मिळाली नाही. त्यानंतर शिक्षणानिमित्त आम्ही हैदराबादला येऊन स्थायिक झालो. हैदराबाद माझं आजोळ आणि इकडनं आम्ही बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या सुमारास महाराष्ट्र मंडळात कार्यक्रमांना नेहमी येणं जाणं व्हायचं. तर महाराष्ट्र मंडळाच्या कार्यालयात नोटीस बोर्डवर लिहिलं होतं की मराठी नैमित्तिक उद्घोषिका हवे आहेत आणि त्यासाठी ही सगळी प्रक्रिया आहे, अर्ज करा.
1: अच्छा.
0: तर मला खूप आनंद वाटला. घरी आईबाबांना सांगितल्यावर मग त्यांनी पण प्रोत्साहन दिलं आणि मग तसं ह्यासाठी आम्ही अर्ज केला आकाशवाणीवर. आणि मला आठवतं आपल्या ह्या आकाशवाणी केंद्राचा जो वरती मोठा हॉल आहे तिथे आम्ही सुमारे 60-70 जण बसलो होतो आणि तशी लेखी परीक्षा झाली आणि नंतर स्वर चाचणी आणि मुलाखत झाली छोटीशी. आणि त्या तिन्ही चाचण्यांमधनं जाऊन मग एक दिवस आम्हाला कळलं की माझी आणि माझ्या बहिणीची नैमित्तिक उद्घोषिका म्हणून निवड झाली आहे. खूप आनंद वाटला.
1: नैमित्तिक उद्घोषिका म्हणून निवड झाल्यानंतर त्यानंतरची प्रक्रिया काय होती किंवा आकाशवाणीने तुम्हाला प्रशिक्षण कसं दिला किंवा एक ध्वनिमुद्रण असतं किंवा संकलन असतं किंवा कसं बोलायचं आणि काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही या बाबतीत सांगाल?
0: तत्कालीन जे उद्घोषक होते श्रीयुत कैलाश शिंदे त्यांनी आम्हाला सुमारे 15-20 दिवसाचं हे सगळं प्रशिक्षण दिलं की कसं बोलावं लागणार आहे, काय आपण रेकॉर्डिंग कसं करतो, नंतर संकलन कसं करतो. आणि तेव्हा सगळं आपल्याला मॅन्युअली करावं लागायचं, अर्थात इतकं तांत्रिकदृष्ट्या प्रगत झालेलो नव्हतो तेव्हा, त्यामुळे स्पूल्स वगैरे होते त्याच्यावर आम्हाला रेकॉर्डिंग करावं लागायचं आर्टिस्ट जे येणार असतात त्यांचं. आणि तसं सगळं प्रशिक्षण आम्हाला कैलास सरांनी दिलं. 15 दिवस आम्ही सगळे 6 जण जे निवडलो गेलो होतो ते आम्ही प्रशिक्षण घेतलं सुमारे 20 दिवस आणि मग नंतर आम्हाला कार्यक्रम मिळायला लागले उद्घोषिका म्हणून.
1: आकाशवाणीनं लिखाण कसं करायचं हे शिकवलं तर त्याबाबतीत सांगाल?
0: हो, जे सुरुवातीची आपली अनाउन्समेंट असते मीटर्स आणि किलोहर्ट्स वगैरे सांगतो त्याबद्दल त्यांनी आम्हाला सांगितलं की हे असं असं आहे. तशा उद्घोषणा कमी असायच्या कारण येणारे वक्ते आर्टिस्ट त्यांचं व्याख्यान असेल किंवा कुठला टॉक असेल तर आमची उद्घोषणा तशी कमी असायची. पण त्याबाबत त्यांनी आम्हाला सगळ्या सूचना अगदी दिल्या होत्या आणि आम्ही त्याचं तंतोतंत पालनही करत होतो.
1: काटेकोर पालन करणं हे आकाशवाणीचा एक महत्वाचा मूलमंत्र आहे. आजच्या काळात तुम्ही आकाशवाणी ऐकता का? कारण मध्यंतरीच्या काळात तुम्ही म्हणालात की दूरदर्शन नंतर मग सोशल मीडिया या सगळ्या गडबडीमध्ये आकाशवाणी तुम्ही कितपत ऐकता?
0: हो, अजूनही आम्ही आकाशवाणीचे सगळे कार्यक्रम ऐकतो. मुख्यत्वे करून विविध भारतीबद्दल खूप जिव्हाळा वाटतो कारण मध्यंतरीच्या काळातले त्यांचे सगळे कार्यक्रम हॅलो फरमाईश किंवा फोन इन कार्यक्रम असायचे आणि सखी सहेली मुख्यत्वे करून जसं आपण दोघी आज बोलतोय तसं त्या उद्घोषिका वेगवेगळ्या आहेत पण प्रत्येक दिवशी जिची या दोघींची ड्युटी असेल त्या सहज अगदी गप्पा मारल्यासारखं करत तर सखी सहेली कार्यक्रम अतिशय म्हणजे सख्या

0: त्यांचा सुद्धा आवडता आहे, पुरुषांचा सुद्धा आवडता आहे. बरेच जण तो ऐकतात. सखी सहेली मला खूप आवडायचं. हॅलो फरमाइश असेल, आज के मेहमान असेल, नंतर एखाद दिवस डॉक्टरांची मुलाखत असायची सोमवारी, असे सगळे कार्यक्रम आम्ही ऐकत होतो अगदी कोरोना नंतरच्या काळात सुद्धा. आणि अजूनही वेळ मिळाला की आकाशवाणी ऐकायला मला खूप आवडतं. तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे खासगी वाहिन्या, ह्या सगळ्यांचा अति भडीमार झाला आहे आपल्यावर आणि ते प्रमुख आकर्षण आहेत ती, कारण ते दृकश्राव्य माध्यम असल्याने आकाशवाणीपेक्षा जास्त लोकप्रिय ठरू शकतं असं आपल्याला वाटतं. पण आता दुकानांमधनं किंवा खेडेगावांमधनं अजूनही आकाशवाणी नियमितपणे ऐकली जाते आणि आकाशवाणीचं गारुड मला असं वाटतं की आजही रसिकांवर श्रोत्यांवर कायम आहे.
1: असं एखादा कार्यक्रम आकाशवाणीचा की तो अगदी भावनिक म्हणजे मनाला भावला असं कुठला आवडता कार्यक्रम सांगाल?
0: असे आवडणारे कार्यक्रम मला आकाशवाणीवर मुख्यत्वे करून मी आपली आवड किंवा फरमाईशी गाण्यांचे कार्यक्रम ऐकायचे, पण मला वाटतं आकाशवाणीच्या बातम्या ह्या जास्त अप्रोप्रिएट किंवा अचूक असतात. बातमीत तथ्य असतं, सत्यता असते, त्यामुळे आकाशवाणीच्या बातम्या ह्या अतिशय उत्कृष्ट असतात असं मला वाटतं.
1: आकाशवाणी दिल्ली केंद्र किंवा मुंबई केंद्र किंवा इतर सगळ्या आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या ज्या बातम्या आहेत तर ती श्रोत्यांपर्यंत किंवा घरपोच कुठे काय घडलंय किंवा युद्ध झालंय किंवा क्रिकेटची मॅच, तर स्वतः आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी आहोत अशा स्वरूपाच्या बातम्या दिल्या जातात.
0: हो,
1: तर आकाशवाणी हे तत्पर असं माध्यम आहे प्रसार भारतीचं.
0: नक्कीच.
1: तर त्याच्याविषयी काही सांगाल?
0: आकाशवाणीवर 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीचं दिल्लीहून प्रक्षेपण होतं ध्वजवंदनाचं. ते निश्चितच ऐकायलाही खूप छान वाटतं. असं वाटतं की तो सोहळा आपण घरात बसून पाहत आहोत, इतकं सुंदर असतं ते. आणि कुठलीही बातमी उद्घोषक इतक्या अचूकपणे स्पष्टपणे आपल्यापर्यंत पोचवतो की इतर काही त्याच्यात वाद्य किंवा इतर काही गोष्टींचा असा भडीमार नसतो, संथपणे आणि आपल्याला त्या क्लिअर स्पष्टपणे असं सगळ्याच सोहळ्याचं वर्णन असो किंवा कुठल्याही ठिकाणची बातमी असो ती अगदी आपल्यापर्यंत नीट पोहोचते असं मला वाटतं. आणि हे या राष्ट्रीय दिनांच्या दिवशी त्यातून राष्ट्रपतींचा संदेश किंवा माननीय पंतप्रधानांचा संदेश हे सुद्धा आपल्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचतात. घर बसल्या त्याचा आपल्याला आनंद घेता येतो एकंदर सगळ्याच कार्यक्रमांचा आणि सोहळ्यांचा. त्यामुळे आकाशवाणी हे अतिशय प्रखर असं प्रसार माध्यम आहे असं मला वाटतं. खूप त्याची पोच एकदम संपूर्ण आपल्या देशभरातील अंदाजे 96-97% लोक आकाशवाणी ऐकतात आणि त्यामुळे ह्या कुठल्याही बातम्या असू देत, कुठलेही सोहळे, त्यांचं निवेदन आणि वर्णन त्या लोकांपर्यंत अगदी छान पोहोचतं.
1: श्रोते हो, आकाशवाणी गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल या श्रंखले अंतर्गत आजच्या 5व्या श्रंखलेत योगिनी फळणीकर यांच्याशी आपण बोलत आहोत. आकाशवाणी जनवाणी, आकाशवाणी बहुजन हिताय बहुजन सुखाय, आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी आकाशवाणी घराघरात कशी पोहोचली गेली पाहिजे, तर नरेंद्र मोदीजींनी जे मन की बात हा कार्यक्रम सुरू केलाय तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं?
0: निश्चितच त्या बाबतीत आपल्या माननीय पंतप्रधानांनी नक्कीच पुढचं पाऊल उचललंय असं म्हणता येईल. ते आकाशवाणीवरून मन की बात तर्फे आपल्या सगळ्या जनतेशी संपर्क साधतात, त्यांच्याशी मनातलं बोलतात, गप्पा मारतात, त्यामुळे बहुतेक लोक पुन्हा एकदा आकाशवाणीकडे वळलेत असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या मन की बात कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे की सगळेजण ते पंतप्रधानजींचा आज मन की बात आहे म्हणजे ऐकतातच कंपल्सरी. पुन्हा त्यांनी एक नवसंजीवन दिलंय मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या पंतप्रधानांनी असं वाटतं. आणि नक्कीच ह्यासाठी त्यांचे आभार आणि अभिनंदन केलं पाहिजे. मन की बात हा पहिल्यांदा हिंदीतून प्रसारित केला जातो आणि त्यानंतर आपल्या वेगवेगळ्या राज्यांच्या प्रादेशिक भाषांमध्येही त्याचं पुनःप्रसारण करण्यात येतं.
1: ही खूपच छान गोष्ट आहे, कारण ज्यांना हिंदी समजत नाही किंवा आपल्या मातृभाषेतून आपल्याला ते कार्यक्रम ऐकायला
0: आवडतात,
1: जेवढं ते पोहोचतं तर ती ही आकाशवाणी ही तत्पर सेवा देते की सकाळी 11:30 मन की बात हिंदीतून प्रसारित झाल्यानंतर त्याचंच भाषांतर करून लगेच रात्री आपण तो कार्यक्रम ऐकतो, म्हणजे ही तत्पर सेवा आकाशवाणी आपल्याला देत असते.
0: हो, निश्चितच मेघनाताई. आणि कधीही प्रादेशिक भाषेतून व्यक्त झालेले विचार लोकांपर्यंत, लोकांच्या मनात, हृदयात चटकन पोहोचतात.
1: आकाशवाणी म्हणजे माहिती, मनोरंजन आणि प्रबोधन. तर माहिती

0: बद्दल तुम्ही सांगितले वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रक्षेपण केलं जातं, तर ज्ञान प्रबोधन विषयी तुम्ही काय सांगाल?
1: आकाशवाणीवर अनेक ज्ञान प्रबोधनात्मक कार्यक्रम होतात विविध आकाशवाणींवर, आणि विविध प्रकारचे असे कार्यक्रम ऐकले आहेत. जसं की मी आता उल्लेख केला, सखी सहेलीमध्ये थोडेसे आपले घरगुती उपचार त्याबद्दल सांगतात, विविध रेसिपीज बद्दल माहिती सांगतात, त्यानंतर असणाऱ्या आज के मेहमान मध्ये कधी डॉक्टर असतात कधी काय, त्यातून आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरील तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावून आपल्याला मार्गदर्शन केले जाते. त्यांना प्रश्न विचारून एखाद्या आजारपणाबद्दल किंवा आजारांवर आणि उपचारांवर असे आपल्याला मार्गदर्शन केले जाते. तसंच आपला भारत देश हा प्रामुख्याने कृषी प्रधान देश आहे, तर कृषी विषयक कार्यक्रम सुद्धा आकाशवाणीवरून नियमितपणे प्रसारित केले जातात. आपल्या शेतकरी बांधवांना कुठल्या प्रकारची खतं वापरणं, आधुनिक तंत्रज्ञानाने शेती कशी करता येईल वगैरे या विषयांबद्दलचं ज्ञान त्यांना दिलं जातं. असेच अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम आकाशवाणी सतत करतच असते. आपल्या विशेषतः बालकांसाठी, लहान मुलांसाठी सुद्धा शैक्षणिक कार्यक्रम आकाशवाणी आयोजित करते आणि प्रसारित करते, ज्यायोगे बालकांना सुद्धा बरेचसे ज्ञान मिळते.
0: योगिनी फळणीकर, मग अशी आपण उल्लेख केला की लाईव्ह प्रसारण होतं किंवा बातम्या दिल्या जातात, तर याच्या व्यतिरिक्त आकाशवाणी ठराविक ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम होत असतात, तर त्याचं ध्वनिमुद्रण करण्यासाठी बाहेर जाऊन रेकॉर्डिंग करतात, तर त्याविषयी सांगाल.
1: हो, निश्चितच मेघनाताई. माझ्या आठवणीत म्हणजे आम्ही जेव्हा नैमित्तिक उद्घोषिका होतो मी आणि माझी बहीण, तर आमच्या आठवणीत असाच एक मोठा कार्यक्रम आपल्या हैदराबादमध्ये पार पडला. मला आठवतं 1999 साली जागतिक मराठी परिषदेचं आयोजन हैदराबादमध्ये करण्यात आलं होतं, आणि त्याचं संपूर्ण कव्हरेज करण्यासाठी म्हणा, त्याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी आणि ह्या जागतिक मराठी परिषदेला बाहेर गावाहून ठिकठिकाणाहून अतिशय मान्यवर मोठी मोठी मंडळी आली होती, आणि मग या सगळ्याचं कव्हरेज करण्यासाठी आम्हाला, ज्याला आपण ओबी रेकॉर्डिंग म्हणतो, आम्हाला ड्युटी देण्यात आली होती. आणि एकंदर 2 दिवसाच्या ह्या कार्यक्रमाचं आम्ही तिकडे दोन्ही दिवस उपस्थित राहून कव्हरेज केलं होतं.
0: आकाशवाणी आणि तुमचं भावनिक नातं, मगाशी तुम्ही याबद्दल बोललात, तर आकाशवाणीचा तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा प्रभाव पडला?
1: आकाशवाणीशी नातं तर आहेच आणि आजही ते टिकून आहे. दैनंदिन जीवनावर प्रभाव म्हणायचं तर बरंचसं ज्ञान मिळतं त्यातनं, आकाशवाणी ऐकल्याने मनोरंजन सुद्धा होतं आणि बरीचशी माहिती मिळते. आकाशवाणीशी अगदी लहानपणापासून जोडले गेल्याने आपसुकच वेळेचं पालन करायची शिस्त निर्माण झाली, की जसे आकाशवाणीचे कार्यक्रम असायचे, अमुक एक कार्यक्रम सुरू झाला की इतके वाजलेत, संपला की इतके वाजलेत, म्हणजे घड्याळापेक्षा सुद्धा, घड्याळ पाहिलं नाही तरी आकाशवाणीचा कार्यक्रम ऐकताना वेळ अचूक समजायची, आणि त्याप्रमाणे आपली दैनंदिनी काय ह्याचा ताळमेळ आम्हाला घालता यायचा. तसंच बरंचसं ज्ञान आणि उपयुक्त माहिती आकाशवाणी कळत नकळतपणे आपल्याला देत असते, आणि आपलीही एकमेकांची देवाणघेवाण कळत नकळतपणे सुरू असते आकाशवाणीची आणि आमची.
0: योगिनी फळणीकर मॅडम, जाता जाता आकाशवाणी या प्रसार माध्यमाच्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या नुसार आमच्या रसिक श्रोत्यांना काय सल्ला द्या?
1: मी निश्चितच सर्व रसिकांना सांगू इच्छिते की कार्यक्रम ऐकायचं आपलं तंत्र मंत्र जरी बदललं, की आता डिजिटल झालंय, आपल्या छोट्याशा सेलफोनवर मोबाईलवर पण आपण आकाशवाणी ऍप डाऊनलोड करून आकाशवाणीचा आनंद घेऊ शकतो आणि आपण जिथे असू तिथे आकाशवाणी आपण ऐकू शकतो. म्हणजे आकाशवाणी कायम आपल्याशी जोडलेली राहणारच आहे, आणि आकाशवाणीशी कधीही नातं तोडू नका, आणि असंच आकाशवाणी आपण आणि तुम्ही सगळेजण ऐकत राहूया आणि आकाशवाणी या माध्यमावर अखंड प्रेम करत राहूया.
0: श्रोते हो, आकाशवाणीच्या गौरवशाली 90 वर्षाच्या या विशेष प्रवासाबद्दल आताच आपण योगिनी फळणीकर मॅडम यांच्याशी अनेक पैलू ऐकलेत, अनेक महत्वपूर्ण अनुभव ऐकले, त्यांच्या आठवणीबद्दल आणि विचारांबद्दल आकाशवाणीशी त्यांचं असलेलं नातं किती घट्ट आणि स्पष्ट होतं हे आपण जाणून घेतलं. आकाशवाणी 90 वर्षांनंतरही आकाशवाणीचा हा आवाज तितक्याच विश्वासानं आणि जवळतेनं आपल्यापर्यंत पोहोचत आहे, हीच आकाशवाणीची खरी ताकद आहे. योगिनी फळणीकर मॅडम, वेळ वेळात वेळ काढून तुम्ही आकाशवाणी स्टुडिओत येऊन आकाशवाणी गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल या आपल्या श्रृंखले अंतर्गत आपले अनुभव स्पष्ट केले. आपण त्याबद्दल खूप छान बोललात. त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आपले मनापासून आभार.

आकाशवाणी हैदराबाद केंद्रावरून मराठी कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकत आहात निशिगंध या कार्यक्रमात. आजच्या निशिगंध कार्यक्रमात ऐकूया जन संत ज्ञानेश्वर महाराजांची, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर अर्थातच लता मंगेशकर यांचा.